स्वागत आहे या प्रभात वेळी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. संगीत प्रेमी श्रोत्यांनो, एका तासाच्या या संगीतमय वातावरणात तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. आज मंगळवार असून जुलै महिन्याची 21 तारीख. आजचा हा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी शुभ ठरो ही आशा मनात बाळगून आजच्या या सकाळ बीज कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही या गौर गणेशवरती गाण्याने करीत आहोत. रसिक हो या पृथ्वी तलावर जे

व्यवहार जातात ज्या ज्या गोष्टी होतात ज्या ज्या घटना घडतात त्या सर्व घडामोडींतून केवळ श्री गणेश आपल्याला वाचवतो. त्याचे स्मरण करता क्षणीच सारे प्रश्न मिटतात. विश्वास, श्रद्धा, भक्ती, साधना, प्रार्थना, उपासना केली की आपण कोणत्याही संकटातून मुक्त होतो. तर प्रत्येक क्षण गणपतीच्या नामांचा जप करा व परमानंद प्राप्त करा. प्रीतम एस के पाटील व समूहाच्या आवाजात ऐकूया आरंभ हे अप्रतिम गणेश.

हो या प्रभात वेले या गौर गणेश भक्ति गीता गीताचा लाभ तुम्ही अवश्य घेतलात अशी मी अपेक्षा करते. तर याच्या संदर्भात चला ऐकूया जगदंब.

0: जगदम्ब हे गौर भक्ति गीत अपन ऐकत होता आदर्श शिंदे शेहदा व सती कलाकारांच्या आवाजात
1: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री
0: विशिंग यू व्हेरी वॉर्म वेलकम सुस्वागत आहे आपल्या दैनिक सकाळ 20 कार्यक्रमात तेव्हा रसिक हो या भक्ति गाण्यानंतर चला या कार्यक्रमात पहिले भावगीत ऐकूया नीती मोहन व विशाल मिश्रा या दोघांच्या सुमधुर आवाजात जरा जरा मी झुरते जराशी जोरते माझी ना राहिले मी प्रिया द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन या प्रभातवेली खास तुमच्या मनोरंजना

जसे कहो आजपर्यंत उत्तम गायक व गायकांनी आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. असेच एक भावमधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. अजय गोगावळे, आर्य आंबेकर व सती कलाकारांच्या आवाजात केवढ्याचं पाणतू कस्तुरीची राण तू.

आशा हे ही मधुर गीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल. रसिका श्रोत्यानो, मनातील ओढ इतकी तीव्र असतं की आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी जी तळमळ असतं ती असहाय होऊन जाते. आणि अशा वेळी सात क्षण घालवण्याशिवाय प्रियकर व प्रेसीला काही सुचत नाही. दोघांना प्रेमळ छायेचा गोरवा पाहिजे असतो. खुलेआम इश्क झाला ग हे पुढील गीत चला ऐकूया. सुनाली सुनावणी व कुणाळ गांजावाला या दोघांच्या मधुरा

संगीत प्रेमी श्रोत्यांनो आशा है तुम्हाला या गीतातील सौंदर्य जरूर आवडले असले पाहिजे और एम फ्री रेडिओ मनोरंजन वरून या संगीतमय वातावरणात पुनश्च तुमचे हर्षित मनाने परत एकदा स्वागत करण्यात येत आहे. घरात गणपती निकिती दत्ता यांच्या आवाजात ऐकूया

0: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री
1: संगीत प्रेमी श्रोत्यानो संगीताचे सुमधुर स्वर प्रतीकला एक वेगळा आनंद देतो. विविध वाद्यांतून निघणारे सुमधुर स्वर सतत एकावेसे वाटते. असेच एक लोकप्रिय युगल गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. आशा आहे हे गीत तुम्हाला नक्कीच आवडणार. दादा कोंडक्यांचे हे लोकप्रिय युगल गीत आहे महेंद्र कपूर अनुपमा देशपांडे व सहगायकांच्या सुस्वरात.

सर सम्राज्ञी लता मंगेशकर सुमधुर आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर सादर करीत आहोत आशिकी टू मूवी मधून घेतलेले हे सुंदर रोमॅन्टिक गीत विशाल कोठारी व नेहा राजपाल या दोघांच्या रोमॅन्टिक आवाजात.

0: पोस्टर मस्त बनलाय.
1: या वेळेस ना आपण अशा महिलांना बोलू ज्यांना कधीच कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही.